0: अजय साईं, इत जे हिसाब सां बहत आहे उस्ताद गुलबेग, उहे प्यारा माण्हू जेके जंहिंसां दिलि हुजे, चवंदासीं ईद ते ईंदासीं वरी न अचनि पोइ छा गुज़रंदी हूंदी। फ़क़ीर चयो त वई ईद गुज़री छॾे यार मारे, कयल वाइदा पंहिंजा तूं वेठे विसारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, कयल वाइदा पंहिंजा तूं वेठे विसारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, हुई आस दिल में सजण सार लहंदे, अची ईद हिन ते मूंसां यार मिलंदे, अंगण ते अजीबा मिठा मोर टिलंदे, खुशियूं खूब मुंहिंजूं छॾियूं तो बुहारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, कयल वाइदा पंहिंजा तूं वेठे विसारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे। वठी यार कपड़ा सिबाए रखिया हम, ॾसिया हा न कंहिंखे लिकाए रखिया हम, वरी तन ते हीरा चिटाए छॾिया हम, तोरीअ छॾिया। वठी यार कपड़ा सिबाए रखिया हम, ॾसिया हा न कंहिंखे लिकाए रखिया हम, वरी तन ते हीरा चिटाए छॾिया हम, वरतम यार तोलाए मूं सिंगार सारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, कयल वाइदा पंहिंजा तूं वेठे विसारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे।
1: वाह गुलाम, वाह वाह, सही वाह।
0: न पाता मूं कपड़ा न ईद ई पढ़ी थम, न मेंदी हथनि ते न पाती घड़ी थम, ॾींहं राति दिलि में तुंहिंजी धुम धड़ी थम, तोरीअ छॾिया मूं हड़ई ताम हारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, कयल वाइदा पंहिंजा तूं वेठे विसारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे।
1: वाह साईं वाह, इलाही ॿोड़ो सभु हारे छॾे वई।
0: हा साईं, किथे थो वञे,
1: केरु खाए।
0: सजण साल सारो चो सिक में सिकाई, न न्यापो न खतड़ो न फोन ते ॿुधाई, पको पाण थी वे या गेरनि रहाई, अची कर तूं हाणे कंधी कंहिं किनारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, कयल वाइदा पंहिंजा तूं वेठे विसारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे। चवे चांडियो तोखे खुदा जो कसम मां, हली आओ हाणे वकोड़ियो वहम मां, रुगो तात तुंहिंजी न ॿियो कोई कम आहे, तो अहमद अली तोखे पल पल पुकारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे, कयल वाइदा पंहिंजा तूं वेठे विसारे, वई ईद गुज़री छॾे यार मारे।
1: वाह वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह।
0: वरी सिराइकी में बैत
1: जी,
0: उहा ईद कहिड़ी सिवा ते पियारे, मिठई माखी मिसरी सभई खाज खारे, उहा ईद कहिड़ी सिवा ते पियारे, मिठई माखी मिसरी सभई खाज खारे, वगे वेस वांचा जुती बूट जुड़दी, भली मुश्क खथूरी न अतुर सैंट वणंदी, ज़हर यार ज़िंदगी मेॾी बाब बणंदी, सभई गॾु समूरे महिंते ख़ल्क खिलंदी, ॾेवां ते ॾाढे कूं कहिड़ी में मयारे, उहा ईद कहिड़ी सिवा ते पियारे, मिठाई माखी मिसरी सभई खाज खारे। ईद उल फितर ते न आयूं न मेकूं मंगायूं, खाली मुल्क में ते ख़ुशी ॾींहुं खिलायूं, घुमियूं गॾु गेरा मेॾा जी जलायई, नकी भाल भाकुर न मुबारक मल्हायई, रोंदा रत अखड़िया जिवें चित नसारे, उहा ईद कहिड़ी सिवा ते पियारे, मिठाई माखी मिसरी सभई खाज।
1: वाह वाह बाबा वाह वाह गुलाम अहमद वाह।
0: ईद उल उज़हा ते आ इंतज़ार तेॾा, तकिम राही ते ॼा मांदा मन मेॾा, रल मिल रकीबा किथे कहर केॾा, किथे क्यास न कोई जानिब जव जेॾा, करां ॻाल्हि कीवें अंदर ए अज़ारे, उहा ईद कहिड़ी सिवा ते पियारे, मिठई माखी मिसरी सभई खाज खारे, उहा ईद कहिड़ी सिवा ते पियारे। कोनी वस मेॾा नही यार सरंदी, कोनी वस मेॾा नही यार सरंदी, मुठी दिलि म्यांदाद जीअंदी न मरंदी, सिवाए सोणे कंहिंदी कानी थींदी, न चवण कंहिं चङे दा न मेॾी ॻाल्हि मनंदी, होए ढोर बकरी त करां कंहिं किनारे, उहा ईद मिठाई माखी मिसरी सभई खाज खारे। साईं सर, ईद ते बनायो त वरी फोन बि न पियो
2: सलीम साहब खे ॾियां थो।
3: वाह साईं वाह, महबूब भई मगरूर न हुजे त पोइ महबूब ई न आहे। वाह साईं वाह वाह वाह। वाह सही वाह
0: रे अठई पैरा सादा रंदा मने मांदा बेपरवाह भुरल अन्या फोन नहीं चांदा
2: वाह वाह
0: अठई पैरा सादा रंदा मने मांदा बेपरवाह भुरल अन्या फोन नहीं चांदा कर कर काला जिंदड़ी थकी बस गया जो सांवल कर दिलड़ी पकी बस सिवाय यार सोने बे हथ न पुकी बस पुछण पल हिकड़ी नहीं दोस्त आंदा अठई पैरा सादा रंदा मने मांदा बेपरवाह भुरल अन्या फोन नहीं चांदा
3: वाह सही वाह अल्लाह समझ दे से दा फोन चा सही
0: खून खांदा ठई पैर सादा रहंदा मन मांदा बेपरवाह भुरल अन्या फोन नहीं चांदा
2: वाह वाह वाह वाह
0: ते म्यांदाद मन विच मातम मतले दर्दां दा दिल ते खीमा खुतले अन्या निंद ढोलने सोना सुतले केकू सूर सुनावा में हांदा अठई पैर सादा रहंदा मन मांदा बेपरवाह भुरल अन्या फोन नहीं चांदा अन्या फोन नहीं चांदा
2: मजीद के मोकलियो उस्ताद फोन
3: कर दो वाह सही वाह जी असमिन ये होया असंजा भलोड़ सुगढ़ गुलाम मोहम्मद संजराणी साहब हाँ हलूँ था असो मशहूर मारूफ सुगढ़ साई मोहम्मद इदरीस जमाली साहब अजी साहब बिस्मिल्लाह छा बुधाईंदा हुआ साईं जी साईं
2: अर्ज आहे त दिल जे पुरजोश दिलासन ते हलिया आयासीं
3: वाह
2: सुहवारन जे सलामन ते हलिया आयासीं
3: वाह साईं
2: न हलियो कि शाह शहन शाह जो फरमान असां ते पर सलीम साहब तव्हां जे नीह वारन जे नियापन ते हलिया आयासीं वाह
3: बिस्मिल्लाह बलकार वेलकम साईं
2: अर्ज आहे त हाणे आशिक कंप जो महबूब कावड़ जी वियो
3: हाय हाय
2: हाणे महबूब आशिक वीचारो कासिद के मोकले तो कांगल के दे खबर भला को हाल हवाल वठी अची को बुधा हाँ इश्क की गाल हली याद हाँ भला या कोई होई किसो भला हले
3: बिस्मिल्लाह
2: अर्ज है तो बुधा कांगा पिरी मुँह के पुछण ईंदो अलाए ना हीने हिन हाल मुझे के दिसण ईंदो अलाए ना
3: वाह
2: बुधा कांगा पिरी मुँह के पुछण ईंदो अलाए ना हीने हिन हाल मुझे के दिसण ईंदो अलाए ना नहे को डोह दिलबर जो खुदा सु आखता मुंजी
3: वाह
2: नहे को डोह दिलबर जो खुदा सु आखता मुंजी ढिलायो ढोल हो मुंजू ढकण इंदो अलाए ना बुधा कांगा पिरी मुके पुछण इंदो अलाए ना हिने हन हाल मुजे के दिसण इंदो अलाए ना
3: वाह वाह सही वाह
2: इलाजन में असर कोने हकीमन वस कया हीला इलाजन में असर कोने हकीमन वस कया हीला दवा हु दर्द मुजे जी करण इंदो अलाए ना बुधा कांगा पिरी मुखे पुछण ईंदो अलाए ना हिने हिन हाल मुझे के दिसण ईंदो अलाए ना बुधा कांगा पिरी मुखे पुछण ईंदो अलाए ना
3: वाह वाह वाह वाह
2: फकिन में फर्क को ने को सवा दीदार दिलबर जे फकिन में फर्क को ने को सवा दीदार दिलबर जे बगर यहू यार बेपरवाह अंगण ईंदो अलाए ना बुधा कांगा पिरी मुखे पुछण ईंदो अलाए ना हिने हिन हाल मुझे के ॾिसण ईंदो अलाए ना बुधा कांगा पिरी मूंखे पुछण ईंदो अलाए ना अबासी उमिरि बस हाणे सजण जे हिकु सहारे
3: ते
2: अबासी उमिरि बस हाणे सजण जे हिकु सहारे ते मगर सहारो बेसहारनि खे ॾियण ईंदो अलाए ना बुधा कांगा पिरी मूंखे पुछण ईंदो अलाए ना हिन हिन हाल मुंहिंजे खे ॾिसण ईंदो अलाए ना बुधा कांगा पिरी मूंखे पुछण ईंदो अलाए ना
3: वाह उस्ताद वाह वाह उस्ताद वाह
2: साईं हाणे हेॾां वरी उस्ताद मोहम्मद लुकमान कोखर जे सजो हर थियो
3: जी जी बिस्मिल्लाह
2: त हाणे इहो बैत पूरो कयो पोइ वरी लुकमान खे पोइ था ॾिसूं
3: इन बैत खे पूरो कयो उन खां पोइ वठंदासीं कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे जी साईं
2: आयो आहे यार वेठो आहे यार महफ़िल में मिलणु ॾींदो अलाए ना किरी कदमे पवां पहिरें पवणु ॾींदो अलाए ना वेठो आहे यार महफ़िल में मिलणु ॾींदो अलाए ना चवे दिलि थी त दिलबर जे झुकी अॻियां कयां सिजदो चवे दिल थी त दिलबर जे झुकी अॻियां कयां सिजदो मगर अफ़सोस हू मूंखे झुकणु ॾींदो अलाए
3: वेठो
2: आवार महफ़िल में मिलणु ॾींदो अलाए ना किरी कदमे पवां पहिरें पवणु ॾींदो अलाए ना वेठो आहे यार महफ़िल में मिलणु ॾींदो अलाए ना
3: वाह साईं वाह
2: निहारिया उमिरि बस सारी तकींदे माह मुनवर ॾे प्यारो पाण ॾे मूंखे ॾिसण ॾींदो अलाए ना वेठो आहे यार महफ़िल में मिलणु ॾींदो अलाए ना किरी कदमे पवां पहिरें पवणु ॾींदो अलाए ना वेठो आहे यार महफ़िल में मिलणु ॾींदो अलाए ना
3: सहन
2: सरकार जो सिकमा ॿुहारींदो रहां हरदम سن سرکار جو سکما بہاری دو رہا ہر دم بہارو روز ہو بو کے ڈین نی دو الائے نا بیٹھو یار محفل میں الائے نا کری قدمے پواں پیرے پون نی دو الائے نا
1: واہ صحیح
2: عباسی عرض آزی کر ملوک محبوب من مرکے
1: واہ
2: عباسی عرض آزی کر ملوک محبوب من مرکے کھلاواں یار جے اگیاں کھلن نی دو الائے نا بیٹھو محب محفل میں ملن نی دو الائے نا
1: کری
2: قدمے پواں پیرے پون دین دو الائے نا پون دین دو الائے
3: واہ صحیح واہ واہ صحیح واہ اسامن کے نہ ونو بدلا رہو جی ایف ایم نیٹ ورک اسا چوندا نڈے شارٹ کمرشل بریک کبو اسا جو اواں جو ساتھ رہندو پورے 5 وگے تانی اچوندا شارٹ بریک کبو
4: خوبصورتی کا اصل راز صرف ڈی اسکن بیوٹی کریم اس میں موجود وائٹمن ای بیڈز اور جدید مائکرو بیڈز فارمولا آپ کی جلد کو بنائے نکھری اور چمکدار صرف 2 میں ڈارک اسپاٹس کو کرے فیڈ اور دے قدرتی اصلی گلو ڈی اسکن بیوٹی کریم اصلی گلو ہر دن کا شو
5: شدید گرمی سبب شہرن کے گزارش کئی بنے تھی تو صبح 11 کھا شام 4 تائیں خاص احتیاطی تدبیروں اختیار کن غیر ضروری طور تے باہر نہ ونجو ہلکا کپڑا پایو متھو ڈھکے رکھو ان دوران شدید جسمانی کم کا پاسو کریو بارن بزرگن بیمار مانن جو خاص خیال رکھو ودھیک پانی پیو محفوظ رہو ہی عوامی آگاہی پیغام حکومت سندھ پی ڈی ایم اے کمشنر کراچی کے الیکٹرک سیلانی ویلفیئر ٹرسٹ کے تعاون سے پیش کیا ویو
6: انگیز جدید مشین ذریعے پہنجو چیک اپ کرایو ائی ہومیوپیتھک طریقہ علاج سا شفا حاصل کریو جی ہاں ہانے اوانجے پہنجے شہر سکرن میں حاجی عنایت ہومیوپیتھک کلینک تے مشہور و معروف خاندانی تجربے کار سینئر لیکچرر ہومیوپیتھک ڈاکٹر حارث جاوید راجپوت صاحب ڈی ایچ ایم ایس سندھ آر ایچ ایم پی پاکستان جنرل فزیشن ماہر امراض میدو جگر جی گرمائش گردے جی پتھری سوج پرانی کھنگ زکام دل جی تکلیف اد متھے جو سور اکھن جی خارش جوڑن جو سور بخار بارن جو دیر سا ہلن فالج شوگر دماغی کمزوری خارش ناسور خونی بادی بواسیر انن سبن بیمارن جو کامیاب علاج کیو ویندو ہے ہومیوپیتھک ڈاکٹر حارث جاوید راجپوت صاحب ٹائم روزانو صبح 9 کھا شام 6 تائیں بروز جمعہ 12 تائیں ایڈریس حاجی عنایت ہومیوپیتھک کلینک اسٹیشن روڈ سکر ودھیک مشورے رابطے کے لیے 0327-99-84-703
7: دریائے سندھ کی لہروں کے سنگ رواں دواں یہ ہے محبت و یکجہتی کا پیغام یہاں وہاں جی ایف ایم 88 نیٹ ورک سندھ کی آواز

0: السلام علیکم. یہ سکڑ نواب شاہ ایف ایم 90.8 جی لائیو اسٹوڈیو میں پروگرام صحت جو راز ہومیوپیتھک سے پیش کیا پہ وے میں آوان جو میزبان نادر علی مکسی مجھے آواز ہواؤں کے لہرن وسیلے جتے جتے بھی پہنچی رہے ہے ان سبھی بدندڑ کے مجھے طرفا محبت سکھ بھر سلام شال قبول پوے. سمے نواں جا کیڑا حال ہے؟ امید تو بالکل ٹھیک ٹھاک خیر خیریت سے ہوں. اسان جو کھوڑ ساری دعاؤں اماں سبھی سجنن کے نام جتے بھی ہوجو شاد آباد ہوجو کھلندہ مسکرائیندہ رہو اللہ پاک جے فضل و امان میں ہوجو. جی ایف ایم نیٹ ورک جے ہن خوبصورت محفل میں اواں سبھی کے دل جی گہرائیوں سے بھلیکار. سمن صحت انسان جی سب کھا وڈی دولت ہے. جدہ صحت بابت صحیح جان ملے تو زندگی ودیک سونی بن جی ونے تھی. اج جے ہن خاص پروگرام میں اساں والے کھڑی آیا ہوں صحت تندرستی لائے ایک بھرپور دلچسپ پروگرام. اج اسا سا گڈ ہیں سکن جا مشہور معروف ڈاکٹر حارث جاوید راجپوت صاحب جے کہ پنجے تجربے علم جی روشنی سا اواں کے صحت بابت اہم گالیوں بدھائیندا. بیماریوں کا بچاؤ جا طریقہ ہومیوپیتھک علاج بابت مفید جان فراہم کندا. ڈاکٹر صاحب روزانہ صبح 9 وگے کا شام 6 وگے تائیں حاجی عنایت کلینک ہومیوپیتھک کلینک حاجی عنایت ہومیوپیتھک کلینک تے مریضن جو علاج کندا ہیں. ڈاکٹر صاحب جی ایڈریس ہے اسٹیشن روڈ سکرنڈ جتے ڈاکٹر صاحب مریضن جو معائنوں کندا ہیں. جمعے تے صبح جو 9 وگے کا منجھند 12 وگے تائیں ڈاکٹر صاحب مریضن جو معائنوں کندا ہیں. ڈاکٹر صاحب جو موبائل نمبر ہے 0327-99-84-763 بڑی 3-27-89-84-76-3. سامن سب کا پہ ڈاکٹر صاحب کی طرف ہلداسی تو ڈاکٹر صاحب کا اجو کے ٹاپک کے بارے میں بھی حال احوال کوں کچھ سوال ہیں جے کہ ڈاکٹر صاحب کا پوچھنا ہیں. جی ایف ایم جن محبتی محفل میں اواں کے دل کی گہرائن سے بھلیکار چوں تھا. السلام علیکم ڈاکٹر صاحب.
1: وعلیکم السلام.
0: ڈاکٹر صاحب کیڑا حال ہے نواں جا؟
1: الحمدللہ.
0: ڈاکٹر صاحب سب کا پہرا اساں جو بدنن کی پنجو مختصر تعارف کرائیندا.
1: جی بالکل مختصر تعارف اساں جو ایو ہی ہے تے اساں ایو ہومیوپیتھک ڈاکٹر. الحمدللہ اساں لیکچرر با ایو نواب شاہ ہومیوپیتھک میڈیکل کالج میں. ان کے علاوہ انفارمیشن سیکرٹری ایز اے نواب شاہ ڈسٹرکٹ میں پاکستان ہومیوپیتھک ایسوسی ایشن کی طرفا جو پاکستان لیول تے ہے یہ اساں میں ان کے کرے اساں کے ان پوسٹ میں اساں کے انفارمیشن سیکرٹری کی پوسٹ ہے ڈسٹرکٹ نواب شاہ کے لیول تے. اساں جی ٹیم ہے جن میں اساں جو کم کردار یہ تھندو ہے تو ہومیوپیتھک کے حوالے سے کا بھی انفارمیشن ہوں اساں کے مت ہیڈ آفس تھی پہنچائی ہوں انفارمیشن سیکرٹری جو کم کار یہ ہوں.
0: تمام بہتر ڈاکٹر صاحب تمام بہتر. اچھا ڈاکٹر صاحب اواں کا یہ بھی پوچھا ہلا تو ہومیوپیتھک کے شعبے میں اواں جو سفر کی شروع تھو؟
1: جی بالکل ہومیوپیتھک سبھی کا پہرے تو یہ سمجھو تو ڈاکٹر تھن کی مجھے چاہتی نہ ہوئی.
0: اچھا
1: پہری ہوس انجینئرنگ بیس سے میٹرک ان کا انٹر میں جی مل آیوس تو بابا مجھے چی تو ڈاکٹری پڑھ مچ بابا نا انجینئر ٹھانس تو انجینئر کے لیے فل کوشش کئی تو انجینئرنگ میں سلیکشن تھی وجے سلیکشن تھی وی سب چیز تھی وی پر اوڈی مل بابا آیا چی تو مجھے سیٹ کیر سنبھالی مجھے بابا جی حکم کئی تو بابا چی بس تا سنبھالی ان کا بعد میں بابا جو استاد ہوا وہ آیا وہ مجھے ہومیوپیتھک کالج ان ساگی ہومیوپیتھک کالج میں وٹھی ویا ہوتے مجھے داخلوں کرائے تو الحمد للہ آہستے آہستے ان میں پہ پڑھوسی ہاں ان پڑھایوں تھا.
0: تمام بہتر ڈاکٹر صاحب. اچھا کچھ مختصر بیا بھی سوال ہیں جے کہ اواں کا پوچھنا ہیں جنن میں اساں جے سامین جی جان تھی پر سامین سب کا پہ لائیو کال کی طرف ہلدا سی تا کیر اساں سان گڈ ہیں.
2: ہلو
0: السلام علیکم.
2: وعلیکم السلام.
0: سائیں کیر کتھا کا بیا گلا ہے دا
2: नवाब शाह मां वियो ॻाल्हायां लंबी साल
0: जी जी अदा कहिड़ो सवाल आहे डॉक्टर साहिब खां पंहिंजी सिहत जे हवाले सां
2: साईं इहो माइजे में माना थोरो तकलीफ़ थिए थो साह में सोड़ ऐं माना पेट में माइजे में जलन इहो अचे पुॼे थे मसलो ॿुधायो हाल
0: साईं अवां जी उमिरि घणी आहे
2: साईं मुंहिंजी तकलीफ़ पंजवीह टेटीह साल
0: अच्छा इहो उमिरि बीमार थियण वारी त न आहे अवां गोश्त खे जेको आहे न उज़ाई वारे टाइम में जाम खाई विया आहियो मां चयो अदा इहो बीमार थियण वारी उमिरि त न आहे थी सघे थो गोश्त खे तव्हां जेको आहे न घणो खाई विया आहियो उज़ा वारे टाइम में
2: साईं गोश्त एतिरो बि न आहे तकलीफ़ जे करे खाधो ई कोन्हे
0: चलो ठीकु आहे अवां एफएम ॿुधो डॉक्टर साहिबु खे एफएम जे ज़रिए हवाउनि जे लहरुनि जे वसीले हिन सवाल जो जवाबु ॾियनि था जी सर
1: साईं ॾिसो गरमाइश जिस्म में थियणु उन जी सभिनी खां वॾे वॾी वजह छा आहे त असांजे अंदर में जेका उज़ात आहिनि जीअं माइदो जिगर जंहिंखे खाधो हज़म करिणो आहे उन में गोश्त हुजे दाल हुजे साई भाॼी हुजे रुखी मानी हुजे खीरु हुजे बसर हुजे का बि शइ माना वॾे में वॾे गरे में गरी ऐं हल्के में हल्की शइ केॾीमहिल असांजो माइदो गरमाइश कान्हे का पंहिंजो बिल्कुलु ठीकु ठाक आहे ऐं असांजी जेको खाधे पीते जी रुटीन आहे न उहा सेट आहे त सम्झो अव्हांखे का दवा वठण जी ज़रूरत कोन्हे का असां पाण पंहिंजे माइदे जी ख़राबी में शामिलु ज़रूरु हूंदा आहियूं जीअं असां खाधो इस्तेमालु कयो वरी चांहि इस्तेमालु करी पाणी इस्तेमालु कयो वरी खाधो इस्तेमालु कयईं त पंहिंजी जेका माइदे जी जेका रुटीन आहे उहा असां मटाए वियासीं ख़राबु करे वियासीं पोइ आहिस्ते आहिस्ते गरमाइश खां पोइ आहिस्ते आहिस्ते सभई बीमारियूं थियणु शुरूआति थी वेंदियूं आहिनि इन में इलाज वसीले सां ई अव्हांजो इहो मसइलो हल थी सघे थो त इन करे बहितरु रहंदो अव्हां इलाज करायो इन बाबति अव्हां का शइ दवा टिकी न वठो कि डॉक्टर खां पंहिंजो मुकमल चेकअप कराए इलाज करायो होम्योपैथिक दवाउनि सां इलाज कराइणु हुजे त अव्हां अची इलाज कराए सघोसि था
0: माशाल्लाह सर तमामु बहितरु ऐं होम्योपैथिक इलाज में यकीन अव्हांखे को बि साइड इफेक्ट न मिलंदो अच्छा डॉक्टर साहिबु कहिड़ियूं आम बीमारियूं आहिनि होम्योपैथिक जे ज़रिए जेके जिन्हनि खे मतिलबु बहितर नमूने सां संभाले सघिजे थो पर सामिन कॉल जी तरफ़ हलंदासीं त केरु असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम डॉक्टर साहिबु कहिड़े हाल आहिनि
0: अदा सभु ख़ैर केरु ॻाल्हाए पिया किथां खां अदा जी अदा कहिड़ो सवाल आहे डॉक्टर साहिब जे
2: लाइ
0: ख़ारिश आहे सुकी ख़ारिश आहे अदा मां चयो त सुकी ख़ारिश आहे न मूंखे ठीकु आहे अदा मां एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु खे ॿुधाइनि था जी सर
1: साईं ख़ारिश हींअर त गर्मियूं आहिनि त गर्मियुनि में ख़ारिश ज़रूरु थींदी आहे उन में ख़ारिश हिकिड़ी जेका गर्मी वारी आहे उहा अलॻि आहे बाक़ी रत में गरमाइश जे करे ख़ारिश उहा अलॻि शइ आहे डड फोड़ा फुंसियूं रत गड़ियूं उहा अलॻि शयूं थी वियूं त हीअ जेका ख़ारिश आहे अव्हांखे सुकी ख़ारिश आहे थी सघे रत में गरमाइश जे करे थिए पई या जीअं माण्हू सिज में निकिरे थो न पोइ पाणी वारा दाणा थी वेंदा आहिनि या उन जे करे तव्हांजी तकलीफ़ थिए पई इलाजु करायो लॻंदो तव्हां तयारु थी वेंदव
0: डॉक्टर साहिबु लाइव कॉल जी तरफ़ हलंदासीं अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम अस्सलाम सर मां वृंद पियो ॻाल्हायां ॻोठ जी अब्दुरमान वृंद जे ॻोठां
0: जी जी अदा कहिड़ो सवाल आहे डॉक्टर साहिब जे लाइ
3: सवाल इहो आहे त सर मुंहिंजे ॾंद में सूरु
0: आहे ॾंद में सूरु आहे
3: जी
0: ठीकु आहे अदा अव्हां जी उमिरि केतिरी आहे
3: मुंहिंजो उमिरि आहे तक़रीबन टीह साल
0: ठीकु आहे साईं ठीकु आहे जी सर अॻे जे ॾंद में सूरु आहे
1: साईं ॾंद में सूरु आहे साईं तव्हां कंहिं डेंटिस्ट वटि वञो उन खां ॾिसी करे पंहिंजी दवाऊं वठी इलाज कराए वठो
0: अच्छा सर अव्हां खां सवाल पुछो डॉक्टर साहिबु त कहिड़ियूं आम बीमारियूं आहिनि जिन्हनि खे होम्योपैथिक जे ज़रिए संभाले सघिजे थो
1: अच्छा आम बीमारियूं जो असां में जेका होम्योपैथी में कॉन्सेप्ट आहे न उहा कॉन्सेप्ट इहा आहे त उहा बीमारियूं जेका मौसम जी तब्दीली सां थी सघनि उहा असांजी आम बीमारी में शुमारु थींदो आहे जंहिंमें सियारो आहे त खंघु ज़ुकाम बुखार या आम बीमारियूं शुमारु थींदो जीअं गर्मी आहे त हा में सड़ो जलन उल्टी हा कचो थियणु माना इहे तक़रीबन बीमारियूं आम बीमारी में शुमारु थींदो आहे त इन्हनि जो इलाजु होम्योपैथिक दवाउनि सां तमामु बहितरीन ऐं जल्दी इलाजु थी सघे थो बाक़ी आहिनि क्रॉनिक बीमारियूं जीअं शुगर हेपाटाइटस टीबी जोड़नि में सूरु या ईअं चयो पिते में पथरी गुर्दे में पथरी पेशाब में जलन या वॾी तकलीफ़ आहिनि बीमारियूं आहिनि इनखे असांजी होम्योपैथी में सॾाइबो आहे क्रॉनिक केसिस पुराणा मर्ज़ पुराणी बीमारियूं इन इलाज में वक़्तु थोरो असांजी होम्योपैथिक वारनि खे ज़रूरु लॻंदो आहे, पर इलाज थी पवंदो आहे।
0: डॉक्टर साहिबु, लाइव कॉल जी तरफ़ हलंदासीं। अस्सलाम वालेकुम।
4: वालेकुम सलाम, कहिड़ा
0: हाल? अदा, केरु था ॻाल्हायो, किथां खां?
4: साईं हाजी सूमर मरी पियो ॻाल्हायां, काज़ीमंद खां।
0: जी जी अदा।
4: हा, वार वॾा कोन था थियनि, ॿुधी था वञनि, वार कोन था थियनि। इन वारनि जे बारे में ॿुधायो त वारनि खे छा आणूं जेको वॾा हुजनि ऐं घाटा बि थियनि।
0: ठीकु आहे साईं, एफ़ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु अव्हांखे ॿुधाइनि था। जी सर।
1: साईं, इन में अव्हांखे सिर्फ़ु सुवाल जो जवाबु एतिरो मिलंदो त असांजी होम्योपैथिक पहिरीं इन वारनि जी टेस्ट कराए थी। टेस्ट में ख़बर पए थी त छाजे करे वार न पिया वॾा थियनि, उन में न्यूट्रिशन जी कमी आहे, छाजी कमी आहे त ऐं कहिड़ो तेल इस्तेमालु थींदो, पोइ वार वॾा थींदा। पोइ इन जे करे अव्हांखे अचिणो पवंदो, पंहिंजे वारनि जी टेस्ट करणी पवंदी, पोइ ई अॻिते अव्हांखे का तेल वग़ैरह जे बारे में कंहिं न कंहिं शइ जे बारे में असां ॿुधाए सघूं था।
0: डॉक्टर साहिबु, लाइव कॉल जी तरफ़ हलंदासीं त केरु असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम।
5: वालेकुम अस्सलाम सर, नूरन बबर ॻाल्हायां।
0: जी अदा, कहिड़ो सुवालु आहे डॉक्टर साहिब जे लाइ?
5: सर, माण्हू चवंदा आहिनि सुबुह सां जेको फाटो खाए थो माण्हू निराणो, पोइ खाए थो करे त उन में गैस थींदो आहे ऐं मैदे ते असरु थींदो आहे, गर्माश हो नुक़सानकार आहे, गोॾनि खे तकलीफ़ ईंदो आहे, उहो खाइण सही आहे या न आहे? सही न खाइजे
0: सुबुह साण जेको फराटो खाईंदो आहे माण्हू।
5: जी सर।
0: ठीकु आहे साईं, ठीकु आहे। अव्हां एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु अव्हांखे एफ एम जे ज़रिए ॿुधाइनि था। जी सर।
1: साईं, अव्हां पंहिंजे सुवाल जो जवाबु पाण ॾेई विया आहियो, त हाणे मां अव्हांजे सुवाल जो छा जवाबु ॾियां? माण्हू चवनि था त इहे खाइण सही कोन्हे, इन में सूरु थींदो आहे, हवा सूरु थींदो आहे, हाणे मां हिन सुवाल जो जवाबु छा ॾियां? अच्छा, पर हिन में सुवाल जो जवाबु माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते न हलंदासीं, डॉक्टरी लेवल ते इन सुवाल जो जवाबु ईअं थी सघे थो त जंहिंखे दिलि जा मसला थींदा आहिनि, माना हार्ट प्रॉब्लम जेका थींदा आहिनि न, दिलि जा दौरा पवंदा आहिनि, या ख़ानदान में दिलि जा दौरा पवंदा आहिनि, ब्लड प्रेशर वधीक थींदो आहे, या चर्बी जाम आहे, फेट थुलान, उन्हनि जे लाइ इहा नुक़सानदेह आहे, बाक़ीनि जे लाइ नुक़सानदेह न आहे।
0: अच्छा डॉक्टर साहिबु, ॿारनि में कमज़ोरी ऐं बुख न लॻण जा कहिड़ा सबबु थी सघनि था?
1: नंढे ॿारनि में?
0: जी जी, नंढे ॿारनि में कमज़ोरी
1: लॻे साईं, मसला ॾिसो, असांजी होम्योपैथिक आहे न, उहो मसला ईअं थी ॻोल्हे जीअं सम्झो रेत में का सुई पयल आहे, अहिड़े हिसाब सां उहा मसलनि जी पाड़ ॻोल्हंदी आहे त जंहिंमें थोरो वक़्तु कंहिं न कंहिं केसनि में लॻी ईंदो आहे।
0: जी सर।
1: अच्छा, ॿारनि में बुख जो न लॻणु, उनमें सभिनी खां वॾे वॾी वजह आहे त ॿारनि खे अव्हां रुटीन मुताबिक़ न रखियो। नंढी उमिरि में अव्हां जी रुटीन रखियो आहे त हू सुबुह जो मानी खाधी, मंझंदि खाधी, राति जो मानी खाधी, इहा रुटीन हुनजी ॿार जी थिए त ॿार मानी खाईंदा। हाणे न पिया खाइनि त टोन्सिल्स हूंदा आहिनि, गले में गुदू थी वेंदा आहिनि, उनजे करे बुखार जेको आहे न, टाइफाइड बुखार, उन में ॿार मानी बि न खाईंदो, सुधरंदो बि कोन, कमज़ोर बि थींदो ऐं चिड़ तमामु घणी ॿार कंदो, ऐं ख़ासि करे शाम धारे ते। त इहा कुझु बीमारियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि में ॿार मानी नथा खाइनि, पेट में सूरु आहे, भर्ती आहे, या ॿाहिरि खां चिप्स खाधा, बिरयानी खाधियूं, उन जे करे माइदो ख़राबु थी वियो, पोइ तकलीफ़ न, इहा शयूं ज़रूरु आहिनि। त इन में हिकिड़े ॿार सां हिकिड़ी तकलीफ़ न आहे, त मुख़्तलिफ़ ॿ टे ॿारनि त हुननि सां अलॻि अलॻि मसला थी सघनि था, उन्हनि जे करे उन्हनि खे बुख नथी लॻे। अव्हां पंहिंजे ॿारनि खे जंहिंमहिल ॾेखारे वेंदव न, पोइ असां सम्झी सघंदासीं इन ॿार सां इहो मसलो। अॼु मूं वटि पेशंट आयो, सची आहे।
0: जी जी।
1: पेशंट हो रसूल बख़्श मकरानी ॻोठ जो, नंढड़ी ॿार हुई 7 साल जी, उनखे मोशन डायरिया, मोशन तमामु घणो, माना ॾींहं में 5 दफ़ा, राति जो 3 दफ़ा मोशन, ऐं दवाऊं वठी चुका थियासीं। हाणे इन दवा वठण में असांजो को नुक़सानु कोन्हे, में कंहिं डॉक्टर ते इल्ज़ाम न लॻायनि, चयूं दवा ग़लति न, ग़लती छा जी? माउ जी हुई, उहो पंहिंजे ॿार खे रोके न पई, उहा साॻा देग जा चांवर, चिप्स, भारत जी जेका शयूं उहा खाए पई ऐं दवा बि खाए पई, दस्त किथां बंदि थींदा? कोन थींदा न, हाज़मो ख़राबु पाण करे पई, दवा केतिरो रुकंदी? कोन रुके सघंदी, त कुझु ग़लतियूं ईअं बि ज़रूरु हूंदियूं आहिनि।
0: तमामु बहितरु सर। डॉक्टर साहिबु, अॼुकल्ह जेको माण्हुनि में आम बीमारियूं हलनि पियूं, उन्हनि जे बारे में अव्हांजो छा चवणु आहे?
1: आम बीमारियूं कहिड़ियूं?
0: मतिलबु आम बीमारियूं त जीअं सर, आम तौर ते मथे जो सूरु आम आहे, हर ॿिए खां टे माण्हू खे आहे, बुख़ार आम आहे।
1: जी।
0: इन हवाले सां बाक़ी कुझु त बीमारियूं अव्हांजे ज़हन में बि हूंदियूं। डॉक्टर साहिबु, लाइव कॉल जी तरफ़ हलंदासीं त केरु असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम।
6: हलो।
0: अदा, अस्सलाम वालेकुम।
6: हलो।
0: अदा, आवाज़ अचे पई अव्हांजी, अव्हां ॻाल्हायो।
6: अदा, सलाम अलैकुम।
0: वालेकुम अस्सलाम। अदा, केरु किथां खां?
6: अदा सिकंदर खास के लिए लांडी का बोल आया नवाचा
0: जी जी अदा केडो सवाल है डॉक्टर साहब जला
6: डॉक्टर साहब लायो सवाल है कन्न में सूर आ छडे न तो
0: कन्न में सूर है पानी वगैरह त नाए वे अदा
6: ना पानी बानी वगैरह कोने छोकरो आ मुजो 15 साल नो
0: सही ठीक है सही जी डॉक्टर साहब
1: सही कन्न में सूर असा जे जका शहर जा डॉक्टर या सा गोठ बराड़ी वाला जका डॉक्टर सुंदा हन तो उन गलती होती कंदान त कन्न में सूर थयो आहे त वो सिर्फ दवा देई सदान पर असा जा होम्योपैथिक वारा इन कन्न में सूर के थोरो मामूली न था समझन उन के दिसनान छो थयो आ पानी वियो आ या बार काठियो हणी वन उन जे करे सूर थयो आ या छाती जे करे तकलीफ थे पे उन जे करे सूर थयो बेहतर रंदो मुखे दिखारे मुनो
0: جی تمام بہتر ڈاکٹر صاحب لائیو کال جی طرف ہلدا سی تے کیر اساں سا گڈ ہے السلام علیکم
7: وعلیکم السلام
0: جی ادا کیر کتھا کا
7: اڑا دانیل گڑو کلا
0: جی ادا کیڑو سوال ہے ڈاکٹر صاحب جلا
7: اے کارشا ڈاڈی رتلو نکرے کارشا ما
0: ٹھیک کہے دا اواں ایف ایم دو ڈاکٹر صاحب بدائن تا جی سر
1: سہی رت نکرے پیو تو سہی رت کڈن تمام خراب شے ا چتا رت نکرے پیو تو زخم تھے پیو زخم میں اواں جسم میں जरासीम बैक्टीरिया वायरस वनी सगन था और रत में शामिल थी सगन था यो अवां के रंदो बी का बीमारी में मुब्तला कर सके तो बेहतर रंदो इलाज करायो रत न निकरे जख्म न थे चुदा जख्म खुलल जख्म खोड़ बीमारियन के चौंदान त अचो बिस्मिल्लाह अवां जिस्म में दाखिल थे और जिस्म के बीमार कयो इन करे बेहतर रंदो इलाज करायो
0: تمام سر بہترین سر ان کالس کا پہرا اواں کا ایک سوال پوچھو جو کو اساں جے سامنے جلا یقینا کچھ جان کھن دو تے اج کل مانن میں سب کا عام بیماری کیڑی ہیں انن جا اپاؤ کیڑا ہے جنن کا اوے بچی سکن ان بیماریوں کا
1: عام بیماریاں مجھے صاحب میں جے کو ہن مل جے کا ہیں اوہ ہیں معدے کی تکلیف چھو تا گوشت وغیرہ کھادلن ائی گرمی ضرور ائے ऐं उन खां अलावा मथे में सूर ब्लड प्रेशर इहा आम बीमारियूं ऐं हिकिड़ी बीमारी अहिड़ी आहे त माण्हुनि खे ज़रूरु आहे हर कंहिंखे ज़रूरु आहे पर उहो महसूसु नथा कनि उहा आहे डिप्रेशन
0: सही तमामु बहितरु सर इहो बाक़ी स्ट्रेस जो हींअर घणो जेको आहे न हर ॿिए टे माण्हू खे हले पियो
1: जी बिल्कुलु कुझु आहे त यारी संगत
0: जी जी बिल्कुलु सोबत जो असर
1: न उहो जेका तव्हां वटि यारी संगत कुछ आए तो इश्क मोहब्बत कुछ यारी संगत कुछ कारोबार कुछ घर की परेशानी तो इन सभी शन के डिप्रेशन एंजाइटी यहाँ शे हर कें मौजूद है उनकी वजह इन सभी के करे अवां जी निंड जो न होजन के करे या सब शे अवां जी सिस्टम में शामिल थी सकन थी अच्छा लाइन बाय लाइन असा अवां के इन बारे में बुधाइंदा हलूं तो सवाल जो जवाब बुधी सके सभी का पहिरीं असा मायदे की तकलीफ असा शहर आयासीं चाह पीतीसी बोतल पीतीसी समोसा पकौड़ा खादासी देकार चावर खा सभी असाज मायदे ला नुकसान पे जेका असाज बेहतर शे हुई वह अस इस्तेमाल न कयासी का फ्रूट जो जूस लस्सी कमन जो रस वह अस इस्तेमाल न कयासी अच्छा बी गाल अस इस्तेमाल न कयासी असि अस को खाऊं बिरयानी समोसा को खाऊं हल भला फ्रूट वी था खाऊं अस फ्रूट वरतोसी पर यह शे जहन में न रही सजो ढी रोड के मथा पियान सिज भी लगे पो मिट्टी भी लगे पी हर शे लगे पी अस उन वॉश न कियासी धोतो को बस जी आ बिस्मिल्लाह रहमान रहीम खाई छोड़ी तो यह शे भी लाजमी है तो उनके पे धोए उनका इनके इस्तेमाल किया शे भी लाजमी है बाकी मादे की तकलीफू थेण की खोड़ शन गर्मी है उनमें अस गर्मी में कमकार कियासी पानी वगैरह जो इस्तेमाल न कियासी तो मादो खराब थी वो मथे में सूर मादे करे थी सके तो ब्लड प्रेशर के करे भी थी सके तो गर्मी लगन के करे मथे में सूर थी सके तो मलेरिया बुखार टाइफाइड बुखार थी सके तो रत की कमी थी सके तो चक्कर अचन पे मथे में सूर थी सके तो बी का तकलीफ जी गुर्दन ते असरात आए तो थी सके तो ब्लड प्रेशर घट थी थी सके तो शुगर घट वध थी वही थी सके तो फालिज जो टेक मथे में सूर थी सके तो मतलब कि मथे में सूर आए पर अस होम्योपैथी चवन तो ये मथे में सूर थो छाला छो थो इन करे अस होम्योपैथिक वाले चवंदा आयो त रेत मां सुई गई गोल्हण असांजे होम्योपैथिक में आहे कंहिं ॿिए वटि कोन्हे को अच्छा ॿी शइ जेका चयो लास्ट में डिप्रेशन वारी ॻाल्हि त डिप्रेशन में असांजा सभई मौजूदु आहिनि हर को डिप्रेशन में मौजूदु आहे सुबुह उथणो आहे वञिणो आहे वरी कमकारु ॾिसणो आहे वरी शाम जो घरु अचिणो आहे हर शइ इन में डिप्रेशन आहे इन डिप्रेशन खे ख़तमु करण जे लाइ अव्हांखे पंहिंजे पाण खे रिलैक्स करिणो आहे जेतिरो अवां पंहिंजे पाण खे रिलैक्स कंदव ओतिरो इन डिप्रेशन खे तव्हां फाइट करे विढ़ी पंहिंजो कमु ऐं किरदारु करे सघोसि था सुठे नमूने सां
0: डॉक्टर साहिबु लाइव कॉल जी तरफ़ हलंदासीं त केरु असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम
7: वालेकुम सलाम
0: जी बाबा केरु किथां
7: खां
0: जी बाबा तमाजा वार घुंडी राती दा वजन ठीक है मरियन में तो सर यो आम जाम असा डिठो है तो नजी दाढ़ी वट वारी हुंदी है ऐ वार वट वारा हुंदा है
1: अमा बेहतर रंदो के वडे सा गड क्लिनिक ते अची पो पांजे इन वारन जे बारे में असा के दिखारे वणो तो इलाज हुंदो तो असा कंदास ऐ
0: सर सेहतमंद गिजा खाधा उनन में केड़ी शयो जरूरी है इंसान के सेहतमंद रखण जे लए
1: सेहतमंद रखण जे ला खाधा अच्छा सेहतमंद रखण जे ला खादन जी जरूरत काने का खाधा अवा न खाओ बुख से रहो तब सेहतमंद थी वा जी असा रमजान में रहा है ठीक
0: है
1: पर असल गाल चाहे असा के पांजी डाइट के मेंटेन करनो डाइट मतलब के असन जो खाधो पीतो आहे डेली सुबह का वठी रात जो सुमण ताई असन जो खाधो पीतो उन्ने के सेट करनो मिसाल तौर ते असा सुबह जो उठ्यासी असा गोठ में चाहे बस चाह पीती सी आई हले वसी खाली पेट चाह पीण तमाम घणो नुकसानदेह आहे वजह छाए त चाह गरम मू चवन चाह गरम को थदी है सही थदी बिल्कुल है पर पियो तो गरम न थदी कर को पियो न पींदा आ गरम गरम जितनी गरम पींदा ओतो अवा मजो इन वात सड़े खाधे नाली सड़े मादे में वही मादो सड़े पो गैस ग्लोटिंग फाटुलेंस यूं अवा मादे में मौजूद थी वन तो आस्ते आस्ते पेट से गरमाइश तो कियोसी यारे बारे बजे मानी खाधेसी असि मानी हजम थी न छो उन में गैस मौजूद है चाह पीण से गैस थी वही इन उन के अलावा जो अस उनमें कोशिश यहाँ कंदी तो यारे बजे मानी खाधीसी या एक बजे मानी खाधीसी वरी अस चाह पीती शाम जो वरी अस चाह पीती रात जो मानी खाधीसी वरी चाह बी तकलीफ शायद अस हलन फिरन कम कार न तो क्यों मानी खाने का पो बस करने का बाद में भी असि चाह जरूर थी है इन जे करे अवां कोशिश कंदा कयो त जेॾी महिल अवां जी मादे जी का तकलीफ़ थिए त अवां आख़िर में ॿ ग्रा टे ग्रा छॾे ॾियोसि सुबुह मानी खाधी मंझंदि मानी खाधी शाम मानी खाधी इन विच में मानी न आहे खणी सिर्फ़ु हल्की फुल्को फ्रूट पाणी जूस वग़ैरह जो अवां खे इस्तेमालु करिणो आहे इन सां छा आहे त मादे खे टाइम मिलंदो अवां दाल बि खाईंदव त अवां जी दाल बि हज़म थींदी ऐं अवां जिस्म में लॻणु शुरू कंदी पोइ अवां जिस्म में हा मुंहिंजी हाणे सिहत बिल्कुलु सही थिए पई
0: जी सर तमाम बेहतरीन सर एक बियो सवाल भी आए सवाल तो काफ़ी घना है पर आहिस्ता आहिस्ता उन सवाल की तरफ हलूँ था सर बारन में मोबाइल जी वधन इस्तेमाल जा सेहत ते असर पवंदा है